0: त्यावरून आमचा इलेक्ट्रिकोज तांबला तांबस मायून जसेचा
1: का जामीच नातून काय ता त्याला ता ती
0: काऊन फुनला
1: येणे
0: तुंगा लिस्टीरा रिफा मुरेस का मुंबनी सिक्याम चांगला साधी तुम्हा नेमली की तोयला फा सयलू फा बोला माझ्या माहिती लिहिच्या रिफान जसा कोण तो ताल्लेला फुटवा
1: येणे असो की पामीस फुला चिरा लोन नेमला डाम फा तेना मारा तेने सांगा कोण
0: फा ते ते आलो मिसके जाऊ येतो आणि ते रिफा मुरेस का चारा फा माझ्या पियालो
1: ते नाम सोटा पेचा कालेचे sare satu bayi tiana nanti fanga fang tingin dasasti satu ba atau sakafianku ada luar lu dia mau jastir dia nak